तेरे आशिक सदियों पुराने, हम तो तेरे आशिक सदियों पुराने, चाहे तू माने चाहे